कहिले बसे टोलाएर कहिले दंगा पारछे आइना हेरी हेरी कना कहिले कपाल कोरछे कहिले बसे टोलाएर कहिले दंगा पारछे कहिले हेर्छे झलबाट कहिले भित्र पछे आखी भौरा परे लामा